आणि पर्यावरण यांचा एकमेकांशी परस्पर संबंध आहे असं तुम्ही म्हणतायत. तर मॅडम, जीवाश्म इंधनावरील कोळसा जसं पेट्रोल, नैसर्गिक वायू असं ज्याच्यावर अवलंबून आहे तर ते कमी